0: नमो सर्व गोने नमो सर्व पोने
1: नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे
0: काल काले नमस्तस्त्याले
1: नमस्तन अपर्णे नमस्तन अमरने
0: नमस्तन

0: भुजंग पर्याद छंद नमो सर्वमाने समस्ति निदाने
1: नमो देव देवे अपेक्षि अपे
0: नमो काल काले नमो सर्व पाले
1: नमो सर्व कोणे नमो सर्व कोणे
0: अनंगी अनाथे निरसंगी परमाथे
1: नमो पान पाने नमो मान माने
0: नमो चंद्र चंद्र नमो पान पाने
1: नमो गीते गीते नमो तान ताने
0: नमो नृत्य नृत्य नमो नाद नादे
1: नमो पान पाने नमो वाद वादे
0: अनंगी अनामे समस्ति स्वरूपे
1: परमाते समस्ति विभूते
0: कलंकन बिनाने कलंकी स्वरूपे
1: नमो राज राजेश्वर परम रूपे
0: नमो जोग जोगेश्वर परम सिद्धे
1: नमो राज राजेश्वर